थांब सुमंता, थांब वीरेरथ। थांब सुमंता, थांब वीरेरथ ही नगरजनांची आर्त प्रार्थना। श्रीरामाचा रथ अडवू शकली नाही,

बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले. त्या रात्री अयोध्येतल्या कुठल्याही घरी अग्निप्रदीप्त झाला नाही, दिवे लागले नाहीत, अन्नही शिजलं नाही. उदक नाहीस झालेल्या समुद्रासारखी ती रघुनगरी भकास झाली. श्रीरामाने सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तिथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला. रथ मार्ग आक्रमू लागला. श्रीराम गंगातीरी शृंगवेर पुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. ती रात्र सर्वांनी एका इंगुदी वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली. श्रीरामानी सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेत चढले. नावाडी बल्लवू लागले, लाटा आदळू लागल्या. गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे, जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रेख, ही दैवाची उलटी रेख, माथा वरचा ढळवू मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्या पासून दूर करू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्री विष्णूचा हा अवतार, श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करितो पार. तारक त्याला तारुन नेवू, पदस्पर्शाने सर्वतरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जिकडे जातो राम नरेश, जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभगतो दक्षिण देश. ऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतील कल्पतरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण काम, कर्तव्यासी परत सरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. अतिथि असो वा असोत राम, अतिथि असो वा असोत राम, पैल लाविणे अपुले काम. भले बुरे ते राम जाणता, आपण अपुले काम करू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. गंगे तुझहा मंगल योग, गंगे तुझहा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौग. त्याचा वंशज नेसी तूही, दक्षिण देशा अमर करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. पावन गंगा पावन राम, पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. त्रिदोष नाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू.